जय त्रिभुवन महीप सुर नर असुर नेत नेत बण तृण कहत तव सर्वनाम कथे कवन

मनसा कर सिमरंत तुझे नर, काम क्रोध मिट्यो जो तिनंग। बाचा कर सिमरंत तुझे